0: कार्यस्य सम्पूर्ण समीक्षां करिष्यति अथ च परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यति। प्रधानमन्त्री सेशल्स् देशस्य राष्ट्रिय सभायाः सम्बोधनं च करिष्यति। प्रवासी भारतीयैः सहापि संवादं करिष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य नवदिल्ल्यां नार्को समन्वय केन्द्रे दशमशीर्षस्तरीय संगोष्ठ्याः अध्यक्षतां करिष्यति। मादक द्रव्य नियन्त्रण अभिकरण द्वारा आयोजिते अस्मिन् सत्रे केन्द्रीय मन्त्रालयानां राज्य सर्वकाराणां मादक द्रव्य विधि प्रवर्तन संस्थानां च प्रतिनिधयः एकत्रिताः भविष्यन्ति, येन देशे सर्वत्र मादक द्रव्य व्यापारस्य मादकद्रव्यस्य दुरुपयोगस्य च निवारणार्थं प्रयत्नानां समीक्षायाः सुदृढीकरणं च भविष्यति। अस्मिन् अवसरे श्रीशाहः मादकद्रव्य नियन्त्रण विषयम् अग्रिम कार्ययोजना प्रतिवेदनं च विमोचयिष्यति। वाणिज्य उद्योगमन्त्री पीयूष गोयलः अवदत् यत् भारत यूके व्यापक आर्थिक व्यापार सन्धिः वैश्विक अर्थव्यवस्थायाः समर्थनाय बलगुणकस्य कार्यं करिष्यति। ह्यः लंदन नगरे भारत वैश्विक मञ्चस्य यूके भारत सप्ताहं सम्बोधयन् श्री गोयलः अवदत् यत् युनाइटेड किंगडम्स देशेन सह कृत मुक्त व्यापार सन्धिः अद्यावधि भारतस्य सर्वाधिक व्यापक सन्धिः वर्तते। अस्मिन् मासे एकविंशति दिनांके आयोजितायाः नीट यूजी पुनः परीक्षायाः अस्थायी उत्तरकुञ्जीनां दर्शनार्थं प्रश्नान् आह्वानं कर्तुं च राष्ट्रिय परीक्षण संस्थायाः गवाक्षम् उद्घाटितं वर्तते। एनटीए इत्यनेन घोषितं यत् उत्तरकुञ्जिका www.neet.nta.in इत्यत्र उपलभ्यते। छात्राः अस्य मासस्य 28 दिनाङ्कपर्यन्तं प्रतिप्रश्नं 200 रूप्यक शुल्कं दत्त्वा प्रश्नान् आह्वानं कर्तुं शक्नुवन्ति। यदि आह्वानं स्वीकृतं भवति तर्हि एतत् शुल्कं पूर्णतया प्रतिदेयं वर्तते। सर्वकारेण औद्योगिक व्यापारिक द्रव अनिल इन्धनस्य आपूर्ति विषये सर्वाणि क्षेत्रीय प्रतिबन्धनानि दूरीकृत्य पश्चिम एशिया संकटात् पूर्वं प्रचलित स्तरं यावत् आपूर्तिं पुनः स्थापितं वर्तते। वेनेजुएला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिः जॉर्ज रोड्रिगेज़ः घोषितवान् यत् द्वयोः शक्तिशाली भूकंपयोः मध्ये मृतानां संख्या 88+100 अभवत्। सहस्रशः जनाः घातिताः, 200+ जनाः अद्यापि भूकंपग्रस्ते प्रदेशे एव परिलग्नाः सन्ति। इति वार्ताः।
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ರಾಯಚೂರು ಎಫ್ಎಂ ಕೇಂದ್ರ. ಎಫ್ಎಂ ಕಂಬನಕ 102.1 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳು. ಕೇಳುಗರೆ, ಸಮಯ ಸರಿಯಾಗಿ 7 ಗಂಟೆ. ಶ್ರೋತೃಬಂಧವರೇ, ಗಮನಿಸಿ, ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 7:15 ಜಿಲ್ಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸುದ್ದಿಗಳ ಆಧರಿಸಿದ ಸುದ್ದಿ ಸಂಚಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಗತಿ ಚಕ್ರ ಮೂಡಿಬರಲಿದೆ. ಓದುತ್ತಾರೆ ಸುಜಾತ, ನಿರ್ವಹಣೆ ವೆಂಕಟೇಶ್ ಬೇವಿನ ಬೆಂಚಿ. ತಪ್ಪದೆ ಆಲಿಸಿ 7:15 ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಗತಿ ಚಕ್ರ. ಹಾಗೆ ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ನಬಿ ಬೇಗ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಮೊಹರಂ ಭಕ್ತಿಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಡಿಬರಲಿದೆ. ತಬಲಾ ಸಾಥಿ ಎಎಸ್ ಸುರೇಶ್, ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಸಾಥಿ ವಿಜಯರಾವ್, ಕೋರಸ್ ಅನ್ವರ್ ಮಾಡಿಗೇರಿ ಮತ್ತು ನೂರ್ ಮೊಹಮ್ಮದ್. ಆಲಸಿ 8:30 ನಬಿ ಬೇಗ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಮೊಹರಂ ಭಕ್ತಿಗೀತೆಗಳನ್ನು 8:30. ಕೇಳುವರೆ ಗಮನಿಸಿ, ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 9:30 ಹನಿ ಹನಿ ಹಿಬ್ಬನಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಧರಿಸಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಡಿಬರಲಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಎಂ ಶರಭೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ, ನಿರ್ವಹಣೆ ವೆಂಕಟೇಶ್ ಬೇವಿನ ಬೆಂಚಿ. ಹನಿ ಹನಿ ಇಬ್ಬನಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಡಿಬರಲಿದೆ 9:30.